0: याकु व उनी च्यानी बुल्सी सोत्तो कपानीको स्टेट कन्भेन्सन हल शिलोङ शिलोङ मानि मथु यातांग हा ताले खबरांगे यासन या नकाशवानी शिलोङ वालनाम
1: Yana Kashwani Turana Simang Shilongani at Kobor Kokna Sonamanaha Sumoy dawa tamni dokpaji minichi bungang aharia sumoyo Isol na rumitilani gitranko na simang knasugin Dala tamni bako kolendro marak aruni dolni Isol na rumitilani gitranko na simang nagamatanginga Gitrangarang inga Rebagin na gatel Kristo Isol katsabigpa Aro Reyangjok pulsikari salsumoy rangde